0: ball in, also hitting the deck hard.
1: ये देखिए जी, बहुत मुस्तैदी से गेंदबाजी करी जा रही है क्योंकि दुनिया की सबसे बेहतरीन गेंदबाजों में उनका शुमार है शबनम इस्माइल का, और दोनों बल्लेबाजों को वो अलग तरीके से गेंदबाजी कर रही हैं क्योंकि उन्हें मालूम है ये दोनों बल्लेबाज किस तरह की बल्लेबाजी करते हैं, और खास तौर पर हरमनप्रीत कौर को वो गेंद लेग स्टंप के बाहर देना पसंद नहीं करेंगी क्योंकि एक बहुत स्ट्रॉन्ग जोन है हरमनप्रीत कौर का अपनी ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, और ये बॉल्ड बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद सीधा विकेट के ऊपर, और भारत ने अपने कप्तान के रूप में एक बहुत बड़ा विकेट खोया है हरमनप्रीत कौर के रूप में। जैसे कि हम बात कर रहे थे कि शबनम इस्माइल गेंद को ऑफ स्टंप पर रख रही हैं और ऑफ स्टंप के आसपास वो गेंद को इसलिए रख रही हैं ताकि उस गेंद को कट ना किया जा सके, और एक गेंद टप्पा काने के बाद थोड़ा सा अंदर की आई और हरमनप्रीत कौर उसे कट करना चाहती थी, गेंद का अंदरूनी हिस्सा लगा और गेंद सीधा स्टंप्स पर, और भारत के लिए एक बहुत बड़ा झटका हरमनप्रीत कौर के रूप में जो 24 के अपने व्यक्तिगत योग पर आउट हुई, 22 गेंदों का उन्होंने सामना किया, और ये 116 रन भारत के 5 खिलाड़ियों के नुकसान पर 14.4 ओवर्स की समाप्ति के बाद एक बड़ी विकेट इस्माइल शबनम इस्माइल ने अपने आप के पास अर्जित करी है, और इसीलिए उन्हें दुनिया के एक बेहतरीन गेंदबाज के रूप में जाना जाता है, और इस विकेट के साथ भारत को एक बहुत बड़ा झटका लगता हुआ 116 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर आउट होकर जाती हुई भारतीय कप्तान हरमनप्रीत कौर, जिन्होंने 24 रन बनाए आउट होने से पहले, और शबनम इस्माइल 3.4 ओवर्स में अभी तक उन्होंने 28 रन खर्चे। अगली गेंद ऋचा घोष ने उसे हल्का सा पुश भर किया और बॉल को फील्ड किया गया मिड ऑफ पर बिना किसी स्कोर के, बिना किसी नुकसान पर भारत 116 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर। ये 15वां ओवर चल रहा है और भारत के अभी 116 रन अर्जित किए हैं 7.82 की औसत से ये बल्लेबाजी हो रही है भारतीय बल्लेबाजों की तरफ से। इस्माइल 3.5 ओवर्स में अभी तक उन्होंने 28 रन दिए हैं और 2 विकेट अपनी टीम के लिए उन्होंने अर्जित किए हैं, और 116 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर अभी जो एक बहुत ही बहुमूल्य विकेट भारतीय कप्तान हरमनप्रीत कौर जो अपना 200वां T20 इंटरनेशनल मैच खेल रही थी उनका अर्जित किया, उन्होंने बोल्ड किया, उन्हें 24 के व्यक्तिगत योग पर 22 गेंदें उन्होंने खेली थी। आखिरी गेंद इस ओवर की एकदम विकेट टू विकेट की गई बॉल और ऋचा घोष ने उसे हल्का सा पुश भर किया, खुद इस्माइल ने उसे फील्ड किया और ओवर की समाप्ति 116 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर।
0: What a spell of bowling the last three overs by Shabnam Ismail. The first over went for 17, the remaining three have gone just for 11. That tells you the story of Shabnam Ismail. The first over went for 14. I beg your pardon. The first over went for 14. The remaining three have gone for 14. That's each over is less than 5 an over. And that tells you a story how. And one of the reasons that she's been successful in over number 2, 3 and 4, she realized quickly enough with all the experience, cut the pace on the ball. The first over was consistently above 120, 122 or thereabouts. And from the second over onwards, it was around 111, 107. So that is what has got her the success. And got the big wicket of Hanmanpreet Kaur. First ball of a fresh over. Short lane outside the off stump from Kaka. This time to Deepthi Sharma. And Deepthi Sharma square cuts it away. Probably gets the feeling she missed out on that because after quite some time, there was width on the delivery. Otherwise, they bowled really nagging line and length. Have the South Africans to the Indians. Here is Kaka from over the wicket to Deepthi Sharma. A lot of width on that one, and Deepthi Sharma goes after it, doesn't quite connect. That's because that was bowled slower through the air, very slow delivery, and Deepthi Sharma not picking the slow one, and the ball going through to Sinalo Chafta. So two dot balls to start the over. That's the 16th one of the innings, and Kaka really bowling very intelligently over the wicket, and this has been pushed gently in the onside. They go through for one, just the one run in three deliveries in this over so far from Ayabonga Kaka. That'll bring in Richa Ghosh. Now, Richa Ghosh, we know, can talk the ball. Now, if the wicket is slower, the ball is not coming onto the bat. Sometimes, a batter who's got the power can generate power and hit the ball out of the park or for boundaries. Now, Richa Ghosh has got that kind of power. It'll be an interesting contest between Kaka and Richa Ghosh. What's important to see is what's the line that Kaka now bowls to Richa Ghosh. And here is Kaka from over the wicket to Richa Ghosh. That's the off stump, right on the off stump. And Richa Ghosh has to push it down to long on. Now, no width, no pace. And that's a good way to go for also bowling the ball exactly on the off stump, trying to hit the top of off.
1: आप ये देखिए कि गेंदबाजी कितनी डिसिप्लिन्ड हो रही है. विकेट टू विकेट गेंद कराई जा रही है ताकि बल्लेबाज को मौका ना मिले एक अच्छा शॉट खेलने का, एक लंबा शॉट खेलने का. इसलिए बहुत सीधी गेंद करी जा रही है अगली ओवर ऑफ स्टंप के बाहर और उसे सीधा खेला. लेकिन लॉन्ग ऑन का, लॉन्ग ऑफ का फील्डर बिल्कुल स्ट्रेट रखा गया था इसी शॉट को रोकने के लिए ताकि कोई स्कोर ना बन सके. और भारत 118 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर 15.5 ओवर्स की समाप्ति के बाद.
0: In the first 6 overs of power play, India scored 59 for 2, just the 13 dots, 7 to 15, 7 overs of 15, 57 runs came and 3 wickets. And Deepthi Sharma waits for that one at the very last moment, plays a lovely cut, a very late cut one can say, and that goes down to the third bend boundary for 4, the last ball of Kaka's over.
2: Ye laga, abha ka choka.
1: और इस चौके के साथ भारत का स्कोर पहुंचा 122 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर. दीप्ति शर्मा के बल्ले से ये स्क्वेयर कट करने की कोशिश थी, बाहरी किनारा जरूर लगा और थर्ड मैन की दिशा के बाहर ये गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई. 4 रन के लिए भारत का स्कोर पहुंचा 122 रन 5 खिलाड़ियों के नुकसान पर. ये 122 रन भारत ने अर्जित किए हैं 16 ओवर्स में 7.63 की औसत के साथ. शबनम इस्माइल ने 4 ओवर्स में 28 रन दिए हैं और अभी अभी खाका ने अपना तीसरा ओवर किया पूरा. आयबन खाका ने 3 ओवर 17 रन 1 विकेट. मैरिजोना कैप ने 3 ओवर में 21 रन दिए और डी क्लार्क अपने दूसरे ओवर के साथ. ऑफ स्टंप के बाहर गेंद और उसे हल्का सा दिशा दिया और थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन.
2: ये लगा आभा का चौका.
0: I just suspect that ball probably slipped out of De Klerk's hand. Have a look at that as we see that again. But good scoring opportunity. And going after that, Radhisha goes, gets the outside edge down to the third man boundary for 4. Good start to the over from India's perspective. 126 for 5. De Klerk this time. This is a much better delivery on the off and middle stumps. And that's been driven down to orthodox mid wicket for a single. And Malaba, the fielder on that occasion. The first ball of that over was she probably went for the yorker on that occasion, but that ball slipped from her palm, I get the feeling, the more we see it again and again. Run rate for India now is 7.8. De Klerk after the boundary coming drive just a single, readjusting her field. 127 for 5 now. 22 is Deepthi Sharma. She's the strike of De Klerk over the wicket. De Klerk close to the stumps, outside the leg stumps, goes for the sweep, but no pace on that one. The slow ball, and just goes gently lobbing across on the onside for one more to India. One more to Deepthi Sharma. India now 128 for 5.
1: Bharat 128 run, 5 khiladi ke nuksan par. दीप्ति शर्मा खेल रही है 23 के अपने व्यक्तिगत योग पर और ऋचा घोष जो अभी अभी आई हैं उन्होंने पहली गेंद पर चौका लगाया 6 के अपने व्यक्तिगत योग पर बल्लेबाजी करती हुई. 16.3 ओवर्स के बाद भारतीय टीम ने 128 रन बनाए. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहती थी, कामयाब नहीं हुई और विकेट के पीछे खड़ी जो विकेट कीपर है उन्होंने उसे मुस्तैदी से गैदर किया बिना किसी नुकसान के और बिना किसी स्कोर के. क्योंकि आप
0: कुछ नॉट पिकिंग द स्लो वन, दैट्स द इंपॉर्टेंट फैक्टर ओवर देयर. इट्स एवरी डिलीवरी वन आफ्टर वन कटिंग पेस ऑन द बॉल. वंस अगेन रिचा घोष वाज ट्राइंग टू प्लेस इट ऑन द ऑफसाइड, बॉल कमिंग सो स्लोली इन द एयर दैट द बॉल इज गोइंग थ्रू. दिस इज गुड बॉलिंग आफ्टर द फर्स्ट 4 कमिंग बैक वेल. डी क्लर्क दिस टाइम एंड रिचा घोष गोज आफ्टर इट and pulls it to wide long on just for a single. Once again doesn't get it from the meat of the blade because she couldn't get under the ball, so slowly does the ball come. And also, it's an interesting thing to think about. India 129. Now, this wicket is not as conducive as probably one thought. The ball is coming slower off the wicket, much slower than one anticipated. It could be that even a 160 score could be good. De Klerk for the last time in the double, then slapped round the corner to bad ball outside the leg stump, down to the square leg boundary for four.
2: ये लगा आभा का चौका.
1: दीप्ति शर्मा के बल्ले से निकला हुआ ये बेहतरीन शॉट लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, गेंद को सिर्फ उन्होंने दिशा भर दी और गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई और इस चौके के साथ भारत का स्कोर पहुंचा 133 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर. और दीप्ति शर्मा धीरे धीरे अपने बल्लेबाजी से मुस्तैदी से 27 के अपने व्यक्तिगत योग पर पहुंचती हुई. बाकी बचे तीन ओवर में भारतीय बल्लेबाज अच्छा रन बनाने की कोशिश करेंगे. हमारे स्टैटिस्टिशियन मोहम्मद उशान उदीन साहब ने बताया कि ऋचा घोष और दीप्ति शर्मा ने इसी साल अप्रैल में जो दक्षिण अफ्रीका दौर पर भारतीय टीम गई थी, भारत को 65 रन की एक साझेदारी छठे विकेट के लिए दी थी. जोहानसबर्ग में यह मैच खेला गया था और भारत हालांकि इस सीरीज में हार गई थी. अगली गेंद ऋचा शर्मा ने उसे मिड विकेट की तरफ खेला और जब तक इस गेंद को फील्ड किया जाता, नए ओवर की पहली गेंद थी ये, मलाबा के ने ये गेंद डाली थी. मलाबा ने अभी तक 3.1 ओवर में 29 रन दिए हैं बिना किसी विकेट के. भारत का स्कोर पहुंचा हुआ है 134 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर 17.1 ओवर्स की समाप्ति के बाद भारत का ये स्कोर है. साउथ अफ्रीका ने अभी तक 6 गेंदबाजों का इस्तेमाल किया है जिसमें कैप ने 3, इस्माइल ने 4, ट्रायन ने 2, मलाबा अपना चौथा ओवर डालती हुई. लेफ्ट आर्म ऋचा घोष को ये गेंद लेग स्टंप के बाहर और ये वाइड का इशारा, पहला वाइड इस मैच का साउथ अफ्रीका के गेंदबाजों ने डाला है. 17.1 ओवर्स के बाद ये पहला एक्स्ट्रा रन अर्जित किया है साउथ अफ्रीका की गेंदबाजों ने. अगली गेंद और उसे उठाकर मारा है लॉन्ग ऑन पर. इस गेंद को बहुत ही मुस्तैदी से फील्ड किया गया लेकिन तब तक पर्याप्त समय था. ऋचा शर्मा और ऋचा घोष और दीप्ति शर्मा के पास 2 रन चुराने के लिए और छठे विकेट की भागीदारी में अभी तक 21 रन अर्जित कर चुकी हैं ऋचा घोष और दीप्ति शर्मा. भारत का स्कोर 137 रन 5 खिलाड़ी के नुकसान पर 17.2 ओवर्स के बाद. मलाबा अपने ओवर की अगली गेंद और लेग स्टंप के बाहर और उठाकर मारने की कोशिश करी थी, लेग पे ऊपर एक आसान सा कैच और इसी के साथ आउट होकर वापस जाती हुई दीप्ति शर्मा जो कि एक अच्छी बल्लेबाजी कर रही थी लेकिन ऑफ स्टंप से बाहर थी ये गेंद और उसे उठाकर मारना चाहती थी. अच्छा कैच पकड़ा गया मैरिजॉन कैंप द्वारा. अच्छी फील्डर है, अच्छी गेंदबाज है और अच्छी बल्लेबाज भी है और भारत ने अपना छठा विकेट खोया दीप्ति शर्मा के रूप में जिन्होंने 29 रन बनाए, 21 गेंदों का सामना किया और इन 29 रनों में शानदार 3 चौके भी शामिल थे और ये विकेट उन्होंने बॉलर को गिफ्ट के रूप में दिया. हालांकि वो स्कोर को थोड़ा तेजी से बढ़ाना चाह रही थी लेकिन नाकामयाब हुई और एक बहुत ही बेहतरीन कैप जो कैच पकड़ा गया मैरिजॉन कैप के द्वारा जिसकी बदौलत भारत ने अपना छठा विकेट किया खोया. 137 रन भारत ने अभी तक बनाए हैं 17.3 ओवर्स की समाप्ति के बाद. ऋचा घोष के कंधों पे और अब एक बहुत बड़ी जिम्मेदारी होगी अगले 2.3 ओवर्स में भारत कितना स्कोर खड़ा कर सकता है भारत इस मैच में. अगली गेंद आहा गेंद स्पिन लेती हुई, आप ये देखिए टप्पा डलने के बाद पूरी तरह से गेंद बाहर निकली और अनुदिति उसको मारना चाहती थी, पूरी तरह से बीट हुई. खुशकिस्मत नहीं गेंद ने बल्ले का कोई बाहरी किनारा नहीं लिया और नुकसान ना हो सका. मलावा अपने ओवर की 5वीं गेंद के साथ अच्छी गेंद ऑफ और मिडल पर और उसे हल्का सा पुश भर किया. ऋचा घोष ने 1 रन चुराया और अनुदिति ने अपना खाता खोला और ऋचा घोष अब सामने मलाबा के चौथे ओवर की आखिरी गेंद पे. 17.5 ओवर्स के बाद भारत का स्कोर है 138 रन 6 खिलाड़ी के नुकसान पर. मलाबा अपने ओवर की अगली गेंद ऋचा घोष को जोर से मारने की कोशिश थी लेकिन नाकामयाब रही। मिडॉन पर खड़े फील्डर के सीधा हाथों में बिना किसी स्कोर के, बिना किसी नुकसान के, और 18 ओवर्स की समाप्ति के बाद भारत का स्कोर पहुंचा है 138 रन 6 विकेट के नुकसान पर। अभी अभी जो बल्लेबाज आउट होकर गई हैं, दीप्ति शर्मा, एक अच्छा उन्होंने बल्लेबाजी का मुजाहरा किया था, 29 के अपने व्यक्तिगत योग पर आउट हुई थी, 21 गेंदों का उन्होंने सामना किया था आउट होने से पहले, और इन 29 रनों में 3 चौके उनके बल्ले से निकले थी। दीप्ति शर्मा कॉट मार्जिन कैप बोल मलाबा 29 रन। ऋचा घोष खेल रही है 8 के अपने व्यक्तिगत योग पर, हालांकि उनके बल्ले से अभी तक कोई जोरदार स्ट्रोक नहीं आया जिसके लिए वो जानी जाती हैं, पहचानी जाती हैं, और अगले 2 ओवर में वो स्ट्रोक्स क्या हमें देखने को मिलेंगे ये आने वाला वक्त बताएगा। खाका अपने ओवर के साथ तैयार अपने बॉलिंग मार्क पर।
0: हाय बुग्गा खाका स्टार्ट्स अ फ्रेश ओवर राइट आर्म ओवर द विकेट एंड राइट टू द ब्लॉक होल डग आउट बाय अरुंधति रेड्डी देयर फॉर अ सिंगल बट दिस इज व्हाट इंडिया वांट दे वांट ऋचा घोष ऑन एज मच स्ट्राइक एज पॉसिबल शी इज द वन दैट कैन डू डैमेज to the South African bowling over here. Kaka, so far 1-18 in 2 overs prior to this one. And Richa Ghosh now. Ayabonga Kaka over the wicket to Richa Ghosh. Once again goes for the block hole. And that's been driven down to long off for a single. So just the 2 singles so far. Good from South Africa's perspective. 18.2 overs. They bowled very disciplined manner right throughout. Just the 1 wide. And we have only 10 deliveries remaining in this innings of 20 overs. That tells you a story in itself. No balls, no wides. Here is Ayabonga Kaka. This time reach a goal to Arundhati Reddy, who makes room for that. But Kaka thinks well, follows the batter on that occasion, bowls right on the pads, and Arundhati Reddy can do no more than dig it out for another single. Gets the nod from her captain, does Kaka. There, Wolfart telling Kaka, well bowled, because she followed the batter and didn't give any room to Reddy, who was trying to go inside out on that one. Here's Ayabonga Kaka to Richa Ghosh, who comes down the wicket, and she once again follows. Has she found the gap? A lovely stop there, right on the mid-wicket boundary, but I just reckon they'll probably get a couple for that. Lovely fielding once again by the South Africans. That is Chloe Tryon there, who dived right across and prevented what could have been a boundary. So another 2 saved over there. They would have saved at least about 8 or 10 runs by good fielding, around 8 for sure in this innings, which now has got another 8 deliveries left. Yes, Ayabonga Kaka this time to reach a gauge once again in the path. This will go down to the square leg boundary for 4. Bad ball.
1: Richa Ghosh ke balle se ye nikla hua choka, जिससे स्कोर भारत का पहुंचा है 147 रन 6 खिलाड़ी के नुकसान पर। और एक अच्छा शॉट था, उसे सिर्फ दिशा भर दी और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। बहुत देर के बाद ये एक चौका भारतीय बल्लेबाजों के हाथ से आया है। हालांकि कोशिश पूरी करी गई थी लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ लॉन्ग पर लेग पर खड़ी फील्डर के द्वारा, लेकिन नाकामयाब रही और भारत का स्कोर पहुंचा 147 रन 6 खिलाड़ी के नुकसान पर 18.5 ओवर्स की समाप्ति के बाद। लेग स्टंप के बाहर गेंद, और ये गेंद सीमा रेखा के बाहर वाइड के रूप में 4 रन।
2: ये लगा आभा का चौका।
0: This is what the pressure of a boundary can do, even to an experienced campaigner like Kaka, and also the initial movement of Richa Ghosh trying to give herself a little bit of room. Kaka trying to follow the batter, and on this occasion Richa Ghosh not moving as much and a bit premeditated. Kaka over there thinking that she'd probably move more to the leg side, and that's why it ended up being 4 wides. Costly runs. Kaka this time to Richa Ghosh, this time tries to hit the tram lines wide of the off stump, gets it perfect. That's a dot ball, but an expensive over there from Ayabonga Kaka. 13 came of that, and the end of 19 overs. India 152 for 6. We'll have to wait and watch whom the ball is given to for the last over. Definitely, I believe it will be Marizan Kapp, because she's bowled so well. The last over will be bowled with Marizan Kapp.
1: Bharat ka score is 152.
3: ആകാശവാണി അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രത്യേക വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ കേൾക്കാം. ആകാശവാണി. നമസ്കാരം. പ്രത്യേക വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ വായിക്കുന്നത് ദീപു എസ് എൽ. 12th അന്താരാഷ്ട്ര യോഗാ ദിനം ലോകമെങ്ങും സമുചിതം ആഘോഷിച്ചു. കൊൽക്കത്തയിലെ ചരിത്രപ്രസിദ്ധമായ റെഡ് റോഡിൽ നടന്ന പ്രധാന ചടങ്ങിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി യോഗാഭ്യാസത്തിന് നേതൃത്വം നൽകി. പാലക്കാട് സെൻട്രൽ ബ്യൂറോ ഓഫ് കമ്മ്യൂണിക്കേഷന്റെ നേതൃത്വത്തിൽ ചിറ്റൂർ സബ് ജയിലിൽ യോഗാ ദിനാചരണം സംഘടിപ്പിച്ചു. ചിറ്റൂർ താലൂക്ക് ലീഗൽ സർവീസ് കമ്മിറ്റി, നാദം ഫൗണ്ടേഷൻ, വേൾഡ് യോഗ കമ്മ്യൂണിറ്റി എന്നിവയുടെ സഹകരണത്തോടെയാണ് പരിപാടി സംഘടിപ്പിച്ചത്. ഇന്ത്യൻ നാവികസേനയ്ക്ക് കരുത്തായി 3 പുതിയ യുദ്ധക്കപ്പലുകൾ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി കമ്മീഷൻ ചെയ്തു. തദ്ദേശീയമായി നിർമ്മിച്ച INS ദൂനാഗിരി, INS സംശോധക്, INS അഗ്രൈ എന്നീ കപ്പലുകളാണ് കൊൽക്കത്തയിൽ കമ്മീഷൻ ചെയ്തത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ആകാശവാണിയിലൂടെ ജനങ്ങളുമായി ആശയങ്ങൾ പങ്കുവയ്ക്കുന്ന പ്രതിമാസ റേഡിയോ പ്രഭാഷണ പരിപാടി മൻ കി ബാത് ഈ മാസം 28 രാവിലെ 11. പരിപാടിയുടെ 135 പതിപ്പാണിത്. മൻ കി ബാത്തിലേക്കുള്ള ആശയങ്ങളും അഭിപ്രായങ്ങളും ഈ മാസം 26 വരെ MyGOV, നമോ ആപ്പ് എന്നിവയിലൂടെയോ 1800 117 00 എന്ന ടോൾ ഫ്രീ നമ്പറിലൂടെയോ അറിയിക്കാം. 16th കേരള നിയമസഭയുടെ 1st സമ്മേളനം നാളെ പുനരാരംഭിക്കും. 2026-27 സാമ്പത്തിക വർഷത്തേക്കുള്ള പുതുക്കിയ ബജറ്റിനെക്കുറിച്ചുള്ള പൊതുചർച്ച നാളെ തുടങ്ങും. കേരളത്തിൽ സെൻസസ് 2027 ഭാഗമായി സെൽഫ് എന്യൂമറേഷൻ നടപടികൾ പുരോഗമിക്കുന്നു. ഈ മാസം അവസാനം വരെ നീളുന്ന സെൽഫ് എന്യൂമറേഷന് SE.census.gov.in എന്ന പോർട്ടലിലൂടെ പൊതുജനങ്ങൾക്ക് വിവരങ്ങൾ സമർപ്പിക്കാം. കൊതുക് വഴി പടരുന്ന പകർച്ചവ്യാധികൾ തടയുന്നതിനായി കേരള ആരോഗ്യവകുപ്പിന്റെ നേതൃത്വത്തിൽ ഡ്രൈ ഡേ ആചരണത്തിന് ഔദ്യോഗിക തുടക്കമായി. ആരോഗ്യമന്ത്രി കെ മുരളീധരൻ യജ്ഞത്തിന് തുടക്കം കുറിച്ചു. തൊഴിലാളികളുടെ ക്ഷേമം ഉറപ്പാക്കാൻ കാലോചിതമായ പദ്ധതികൾ നടപ്പാക്കുമെന്ന് മന്ത്രി ബിന്ദു കൃഷ്ണ. സംസ്ഥാന തയ്യൽ തൊഴിലാളി ക്ഷേമനിധി ബോർഡിന്റെ ആഭിമുഖ്യത്തിൽ സംഘടിപ്പിച്ച സൌജന്യ പഠനോപകരണ കിറ്റ് വിതരണത്തിന്റെ സംസ്ഥാനതല ഉദ്ഘാടനം കൊല്ലത്ത് നിർവഹിക്കുകയായിരുന്നു മന്ത്രി. താരസംഘടനയായ അമ്മയുടെ ഭരണസമിതി രാജിവെച്ചു. പ്രസിഡന്റ് ശ്വേതാമേനോൻ, ജനറൽ സെക്രട്ടറി കുക്കു പരമേശ്വരനടക്കം 17 ഭരണസമിതിയാണ് രാജിവെച്ചത്. ഇന്ന് നടന്ന വാർഷിക ജനറൽ ബോഡിയിലെ തർക്കത്തിന് പിന്നാലെയാണ് രാജി പ്രഖ്യാപനം. കേരള കാർട്ടൂൺ അക്കാദമി ഈ മാസം 25 തിരുവനന്തപുരം YMCA ഹാളിൽ നിങ്ങളുടെ ലോകം പണിയൂ എന്ന മാസ്റ്റർ ക്ലാസ് സംഘടിപ്പിക്കും. രാവിലെ 9:30 മുതൽ വൈകിട്ട് 4 ക്ലാസ്. കേരളത്തിൽ വ്യാപക മഴയ്ക്ക് സാധ്യതയെന്ന് കേന്ദ്ര കാലാവസ്ഥാ വകുപ്പ്. 8 ജില്ലകളിലും ലക്ഷദ്വീപിലും ഇന്ന് മഞ്ഞ ജാഗ്രതാ നിർദ്ദേശം നൽകി. കേരളം, കർണാടക, ലക്ഷദ്വീപ് തീരങ്ങളിൽ ഇന്നും നാളെയും മത്സ്യബന്ധനത്തിന് വിലക്കുണ്ട്. വിനോദസഞ്ചാര കേന്ദ്രമായ കണ്ണൂർ പൈതൽ മലയിൽ ഇടിമിന്നലേറ്റ് സ്ത്രീ മരിച്ചു. പുളിങ്ങോം വില്ലേജ് അസിസ്റ്റന്റ് അഞ്ജുവാണ് മരിച്ചത്. ഇവരുടെ ഭർത്താവിനും മറ്റൊരാൾക്കും പരിക്കേറ്റു. സംസ്ഥാനത്ത് ഇന്ന് 7 പേർക്ക് കൂടി ഷിഗല്ല രോഗബാധ റിപ്പോർട്ട് ചെയ്തു. ഇന്ന് കോഴിക്കോട് സ്വദേശിനിയുടെ മരണവും ഷിഗല്ല ബാധയിലാണെന്ന് സ്ഥിരീകരിച്ചു. തമിഴ്നാട്ടിലെ തിരുവള്ളൂരിൽ പെരിയ പാളയത്തിന് സമീപം സീഫുഡ് ഫാക്ടറിയിൽ അമോണിയ വാതകം ചോർന്ന് 6 മരണം. ഇതര സംസ്ഥാന തൊഴിലാളികൾ ജോലി ചെയ്യുന്ന സ്ഥാപനത്തിലാണ് വാതക ചോർച്ച ഉണ്ടായത്. ഭക്ഷ്യോൽപ്പന്നങ്ങളിൽ 100% എന്ന പ്രയോഗം തെറ്റായ രീതിയിൽ ഉപയോഗിച്ച് ഉപഭോക്താക്കളെ തെറ്റിദ്ധരിപ്പിച്ചതിന് 2 പ്രമുഖ കമ്പനികൾക്ക് കേന്ദ്ര ഉപഭോക്തൃ സംരക്ഷണ അതോറിറ്റി പിഴ ചുമത്തി. സ്റ്റോറിയ ഫുഡ്സ്, ബെക്ടേഴ്സ് ഫുഡ്സ് എന്നീ കമ്പനികൾക്ക് 1,00,000 രൂപ വീതമാണ് പിഴ വിധിച്ചത്. ഗോവയിൽ അനധികൃത ഇരുമ്പയിര് ഖനനവുമായി ബന്ധപ്പെട്ട കേസിൽ സാൽഗോക്കർ ഗ്രൂപ്പിന്റെയും പങ്കാളികളുടെയും 1,000 കോടി രൂപയുടെ സ്വത്തുക്കൾ എൻഫോഴ്സ്മെന്റ് ഡയറക്ടറേറ്റ് താൽക്കാലികമായി കണ്ടുകെട്ടി. 2002 കള്ളപ്പണം വെളുപ്പിക്കൽ തടയൽ നിയമപ്രകാരമാണ് നടപടി. ബ്രഹൻ മുംബൈ ഇലക്ട്രിക് സപ്ലൈ ആൻഡ് ട്രാൻസ്പോർട്ട് സ്ഥാപനത്തിലെ ജീവനക്കാർ നടത്തുന്ന പണിമുടക്ക് 3rd ദിവസം പിന്നിട്ടു. മുംബൈയിലുടനീളം ബസ് സർവീസുകൾ സാരമായി തടസ്സപ്പെട്ടു. ലോകകപ്പ് ഫുട്ബോളിൽ സ്പെയിൻ ഇന്ന് സൗദി അറേബ്യയെ നേരിടും. ഇന്ത്യൻ സമയം രാത്രി 9:30 മത്സരം. രാത്രി 12:30 ബെൽജിയം ഇറാനെ നേരിടും. ശ്രീലങ്കയിൽ നടന്ന ത്രിരാഷ്ട്ര പുരുഷ ക്രിക്കറ്റ് പരമ്പരയിൽ ഇന്ത്യ എയ്ക്ക് കിരീടം. ഫൈനലിൽ ശ്രീലങ്ക എയെ 66 പരാജയപ്പെടുത്തി. വനിതാ T20 ലോകകപ്പ് ക്രിക്കറ്റിൽ ടോസ് നേടിയ ഇന്ത്യ ദക്ഷിണാഫ്രിക്കയ്ക്കെതിരെ ബാറ്റിംഗ് തെരഞ്ഞെടുത്തു. ഇംഗ്ലണ്ടിലെ മാഞ്ചസ്റ്ററിലാണ് മത്സരം. FIH നേഷൻസ് കപ്പ് വനിതാ ഹോക്കിയിൽ ഇന്ത്യയ്ക്ക് കിരീടം. ആതിഥേയരായ ന്യൂസിലാൻഡിനെ എതിരില്ലാത്ത 2 തകർത്താണ് ഇന്ത്യൻ വനിതകൾ കിരീടം നേടിയത്. നീറ്റ് UG പുനഃപരീക്ഷ പൂർത്തിയായി. 2,200,000 വിദ്യാർത്ഥികൾ പരീക്ഷ എഴുതി. ചോദ്യപേപ്പർ ചോർച്ച ആരോപണം ഉയർന്നതിനാൽ May 3 നടന്ന നീറ്റ് പരീക്ഷ നാഷണൽ ടെസ്റ്റിംഗ് ഏജൻസി റദ്ദാക്കുകയായിരുന്നു. +1 പ്രവേശനത്തിലെ 2nd അലോട്ട്മെന്റ് അടിസ്ഥാനമാക്കിയുള്ള പ്രവേശനം നാളെ ആരംഭിക്കും. രാവിലെ 10 മറ്റന്നാൾ വൈകിട്ട് 5 പ്രവേശനം. കൂടുതൽ വിവരങ്ങൾ HSCAP.kerala.gov.in എന്ന വെബ്സൈറ്റിൽ ലഭ്യമാകും. പ്രത്യേക വാർത്താ ബുള്ളറ്റിൻ കഴിഞ്ഞു. അടുത്ത വാർത്താ പ്രക്ഷേപണം നാളെ രാവിലെ 6:45.
4: ആകാശവാണി, ഇപ്പോൾ ഒരു ചലച്ചിത്ര ഗാനം കേൾക്കാം. കൈതപ്രം ദാമോദരൻ ദമ്പതിയുടെ വരികൾക്ക് വിദ്യാസാഗർ സംഗീതം നൽകി മധു ബാലകൃഷ്ണൻ പാടിയ ഗാനമാണ് ചിത്രം മേക്കപ്പ് മാൻ.